बस मेश कर सज पैदा रोम रोम अखा सामने आंदा अखा सामने आंदा जदों जीन बाची मारेदा अखा सामने आंदा जदों जीन बाची मारे